तेरा धन सो तेरा थान है सच तेरा पैश करया नानक तू लहना तू है गुर अमर तू विचारया।